सरस्वती भरे तेरे भंडारा जस तू देह तसै क्या चारा नानक सच सवारण हारा आसा महला पहला आखा जीवा विसरै मर जाऊं आखण औखा साचा नाऊ साचे नाम की लागै भूख उत भूखा खाए चलिया दुख

नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व काले नमास्तास्तु देवाय नमास्तंग अतिवाय नमास्तंग जन्मे नमास्तंग सुभन में नमो सर्व गौणे नमो सर्व पावणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमास्तास्तु दयाले नमास्तंग अभरणे नमास्तंग मरणे नमास्तंग जरारंग नमास्तंग करदारंग नमो सर्व दंदे नमो अस्त बंदे नमास्तंग रसाके नमास्तंग नरभाके नमास्तंग रहीमे नमास्तंग करीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महंते नमास्तास्त रागे नमास्तंग सुहागे नमो सर्वसुखंग नमो सर्वपोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद दव प्रसाद रूपा नूपा जूह पूह लेखा पेखा नाम काम अधेया पया जीता पीता तरमान अनदान त्रिपरघ सरगा नीला नाद जय जाद जन्म वर्ण भूता वर्ण गांजा बांजा जूझा जाजा अमीकार भीका दंद बंद नरभूज है सूज है काल है जाल है अल्लाह जह अनंत महंत अलीक नरधरीक नरदंब संभ गम है जम है भूत है सूत है अलोक है अशोक है कर्म है परम है जीत है पीत वह गय मान दान मी कबरी कह पुजंग प्रयाशंग नमो सर्व माने समाति न दाने नमो देव देवे अपेखिय पेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पावणे अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो गिद गीते नमो दान दाने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समाधि स्वरूपे ब्रह्मंगी परमाथे समाधि बभूते गलंग बनाने गलंगी स्वरूपे नमो राज राजेश्वरंग परम रूपे नमो योग योगेश्वरंग परम सिद्धे नमो राज राजेश्वरंग परम वृद्धे नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेक्षीय परमे भोगिय भुगते नमो जोग जोगेश्वरंग परम जुगते नमो नित नारायणे गुरूर कर्मे नमो प्रेता प्रेतो देवे सुधर्मे नमो रोग हर्ता नमो राग रूपे नमो शाह शाह नमो भूप रूपे नमो दान दाने नमो मन माने नमो रोग रोगे नमो संघनाने नमो मंत्र मंत्रंग नमो जंत्र जंत्रंग नमो इष्टे नमो तंत्र तंत्रंग सदा सचिदानंद सर्वं प्रणाशी अनुपे रूपे समातुल निवासी सदा सिद्धदा बुद्धदा वृद्ध कर्ता दूर दर्दंग अगंग उगहर अगंग अधूर दर्दंग अगंग उगहरता परंग परम परमेश्वरंग पुरुष पालंग सदा सर्वदा सिद्धदाता दयालंग अशेदीय पेदीय नामंग कामंग समास्तु पराजी समास्तु अस्तु धामंग तेरा जोर चाचरी छंद जले हैं तले हैं पीता वे हैं प्रभु अजूआ देश है बेस है भुजंग प्रयात शंभ अगाधे अबाधे नंदी स्वरूपे नम सर्व मान्य समाज दिन दाने नमास्तव नरनाथे नमास्तव परमाते नमास्तव नरनाथे नमास्तव परमाते नमास्तव गंजे नमास्तव पंजे नमास्तव काले नमास्तव पाले नम सर्व देश नम सर्व बेस नम राज राजे नम साजे नमो गा गाहे नमो महा माहे नमो गीत गीते नम दान दाने नमो नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोग रोगे नमो सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानंग नमो परम दानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग नमो सर्व दृष्टंग नमो सर्व कृष्णंग नमो सर्व रंगे सर्वंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे बीजे समातंग प्रसिजे कृपालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदार दिशदिंग निवासी चरपट शांत प्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल धर्मंग अलख कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग पाने सर्वंग माने सर्वंग प्राण सर्वंग त्राण सर्वंग भुगता सर्वंग जुगता सर्वंग देवंग सर्वंग देवंग सर्वंग काले सर्वंग पाले रुआल शांत प्रसाद आद रूप अनाद मूर्ति उन पुरख बार सर्व मंत्र मान देव बेवाद दार सर्व बाल सर्व काल सर्व गोवन काल
ਜਤਰ ਤਤਰ ਵਿਰਾਜ ਹੀ ਅਬਦੂਤ ਰੂਪ ਸਾਲ ਨਾ ਉਠਾਉਣਾ ਜਾ ਕਰੂ ਗੰਗਾ ਦੇਖ ਆਦਿ ਨਾਮ ਠਾਵਣਾ ਜਾ ਜਾ ਕਰੂ ਬਰੰਗਨਾ ਰੇਖ ਆਦਿ ਬੁਰਖਦਾਰ ਮੂਲ ਜੋ ਨਾ ਸੇਖ ਆਦਿ ਨਾ ਭੇਸ ਜਾ ਕਰੂ ਬ੍ਰਿਖਨਾ ਰਾਗ ਜਤਰ ਤਤਰ ਦਿਸਾ ਵਿਸਾ ਹੋਈ ਫੈਲੇ ਅਨੁਰਾਗ ਨਾਮ ਕਾ ਮੀਨ ਬੇਖਤ ਦਾਮੂ ਨੇ ਜਾਏ ਸਰਵ ਮਾਨ ਸਰਵਧਰ ਮਾਨ ਸਹਿ ਮਾਨ ਦਾਹੀ ਏਕ ਮੂਰਤ ਨੇ ਦਰਸ਼ਨ ਕਿੰਗ ਰੂਪਨ ਏਕ ਖੇਲ ਖੇਲ ਅਖਿਲ ਖਿਲ ਅੰਤ ਕੋ ਫਿਰ ਏਕ ਦੇ ਪੇਵਨਾ ਜਾਨੀ ਜੇ ਬੇਦੁਰਗ ਤੇਵ ਰੂਪ ਰੰਗ ਨਾ ਜਾਤ ਪਾਸ ਜਾਨੀ ਕੇ ਜੇਬ ਤਾਤ ਮਾਤ ਨਾ ਜਾਤ ਜਾ ਕਰ ਜਨਮ ਮਰਨ ਬਹੀਨ ਚੱਕਰ ਬੱਕਰ ਫਿਰ ਚਤਰ ਜਾ ਕੋ ਮਾਨੀ ਪ੍ਰਤੀਨ ਲੋਕ ਚੌਦਾਂ ਕੇ ਵਿਖਾਏ ਜਗ ਜਾਪੇ ਮੂਰਤ ਥਾਪੇ ਸਭ ਜੇ ਥਾਪ ਫਰਮ ਰੂਪ ਬਨੀਤ ਮੂਰਤ ਪੂਰਨ ਪੁਰਖ ਅਪਹਾਰੂ ਸਰਵ ਵਿਸਵ ਰਚਿਓ ਸੁਯਮ ਪਵਗਣ ਭਜਨ ਹਾਰ ਕਾਲਹੀਨ ਕਲਾ ਸੰਯੁਗਤ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਦੇਸ ਧਰਮ ਧਾਮ ਸੁ ਬਰਮ ਰਹਿਤ ਬੂਦਾ ਲਖ ਭੇਸ ਰੰਗ ਰਾਗ ਨ ਰੰਗ ਜਾ ਕਹਿ ਜਾਤ ਪਾਤ ਨ ਨਾਮ ਗਰਭ ਗੰਜਨ ਦੁਸ਼ਟ ਭੰਜਨ ਮੁਕਤ ਦਾਇਕ ਕਾਮ ਆਪ ਰੂਪ ਅਮੀ ਕਾ ਨੋ ਸਦੇਕ ਪੁਰਖ ਬਤੂਤ ਗਰਭ ਗੰਜਨ ਸਰਵ ਭੰਜਨ ਆਦਿ ਰੂਪ ਸੂਤ ਅੰਗਹੀਨ ਭੰਗ ਨਤ ਮਇਕ ਪੁਰਖ ਪਾਰੂ ਸਰਵ ਵਿਸੁਰ ਚੋ ਸੁਯਮ ਪਵ ਕਰਨ ਭੰਜਨ ਹਾਰ ਕਾਲਹੀਨ ਕਲਾ ਸੰਯੁਕਤ ਕਲ ਪੁਰਖ ਦੇਸ ਧਰਮ ਧਾਮ ਸੁ ਪਰਮ ਰਹਿਤ ਪੂਤਲ ਕਪੇਸ ਅੰਗ ਰਾਗ ਨ ਰੰਗ ਜਾ ਕੇ ਜਾਤ ਪਾਤ ਨ ਨਾਮ ਗਰਭ ਗੰਜਨ ਦੁਸ਼ਟ ਭੰਜਨ ਮੁਕਤ ਦਾਇਕ ਕਾਮ ਆਪ ਰੂਪ ਅਮੀ ਕਾ ਨੋ ਸਦੇਕ ਪੁਰਖ ਬਤੂਤ ਗਰਭ ਗੰਜਨ ਸਰਵ ਭੰਜਨ ਆਦਿ ਰੂਪ ਸੂਤ ਅੰਗ ਹੀ ਨ ਭੰਗ ਨਾਤਮ ਏਕ ਪੁਰਖ ਪਾਰੁ ਸਰਬ ਲਾਇਕ ਸਰਬ ਗਾਇਕ ਸਰਬ ਗੋਬ੍ਰਤ ਪਾਰੁ ਸਰਬ ਗੰਤਾ ਸਰਬ ਹੰਤਾ ਸਰਬ ਦਯਨ ਭੇਖ ਸਰਬ ਸਾਸਤ੍ਰ ਨ ਜਾਨੀ ਜੇ ਰੂਪ ਰੰਗ ਅਰ ਦੇਖ ਪਰਮ ਵੇਦ ਪ੍ਰਾਣ ਜਾ ਕੈ ਨੀਤ ਪਾਖਤ ਨਿਤ ਕੋਟ ਸਿਮਰਤ ਪ੍ਰਾਣ ਸਾਸਤ੍ਰ ਨਾ ਆਵਈ ਬਹੁ ਚਿਤ ਮਦ ਪਾਰ ਛੰਦ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਗੁਣਗਨ ਉਧਾਰ ਮਹਿਮਾ ਪਾਰ ਆਸਨ ਪੰਗ ਉਪਮਾਨ ਅੰਗ ਅਨੁਭਵ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਨਿਸਦਿਨ ਅਨਾਸ਼ ਅਜਨ ਬਾਹ ਸ਼ਾਨ ਸ਼ਾਹ ਰਾਜਨ ਰਾਜ ਪਾਨਨ ਪਾਨ ਦੀਵਨ ਦੀਪ ਮਾਨ ਇੰਦਰਾਨ ਇੰਦਰ ਬਾਲਨ ਬਾਲ ਰੰਕਾਰ ਰੰਗ ਕਾਲਨ ਕਾਲ ਅਨਭੂਤ ਅੰਗ ਅਪਾਪ ਅੰਗ ਗਤਮਿਤ ਪਾਰ ਗੁਣਗਨ ਉਧਾਰ ਮੁਨਗਨ ਪ੍ਰਣਾਮ ਨਿਰਭੈਨੇ ਕਾਮ ਆਤ ਦੁੱਧ ਪ੍ਰਚੰਡ ਅਮਿਤ ਗਤਿ ਅਖੰਡ